0: के दिल कर चूचे चूचे चे के दिल कर चूचे चूचे चे
1: tracks that put you on the right track.